नमस्कार, सोलापूर सुप्रभात। एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948, 1 जुलै 2026। सकाळचे 5:55 आणि 25 सेकंद झाले आहेत। आमच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता तथा काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: भक्तगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात.

सकाळचे 6:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत संत मुक्ताबाईंची रचना, संगीतबद्ध केली श्री रामचंद्र यांनी, तर स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आताच आपण जयश्री बेलसर आणि सहकारांच्या स्वरात शांताराम दानगावकर यांचं बुद्धगीत ऐकलं. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत योगेश्वर अभ्यंकर यांची गळवण, गायक आणि संगीतकार आर्यन पराडकर.

0: आर एन पराडकर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची गवळण आताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 25 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे, संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी.

पूर्वी का या तपन नेणे पै हो केले निधान जोडिले पंढरीचे। संत जनाबाईंचा प्रत्येक अभंग हा स्वतः जोपासलेल्या बगीचातील सुवासिक फुलांप्रमाणे आहे। प्रत्येक अभंगाचा दरवळ वेगळा पण मोहित करणारा। जीवनही एक बगीचाच आहे, मालक वेगळाच आहे, तरीही माळ्याची भूमिका बजावणारा देह मात्र जनाबाईंनी त्या मालकाला म्हणजेच श्री विठ्ठलाला सर्व भावे समर्पित केलेला आहे। देह त्यात मनुष्य देह प्राप्त झाला म्हणजे पूर्वजन्मी काहीतरी नक्कीच पुण्यकर्म केलं आहे। काय पुण्यकर्म केलं माहीत नाही, कोणती कठोर तपश्चर्या या माझ्या पांडुरंगानं माझ्याकडून करवून घेतली माहीत नाही, कोणतं असं पुण्य त्यानं माझ्या पदरात टाकलं की त्यामुळे मला पंढरीची या मालकाची माझ्या पांडुरंगाची प्राप्ती झाली हे कळत नाही। मात्र एवढं माझ्या लक्षात आलं आहे की त्यानंच प्रदान केलेला देहाचा बगीचा मजा हातून इंद्रियाधीन न होता उत्तम सांभाळला गेलेला आहे। त्याशिवाय का तो या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतो, येऊन या देव दळू लागे अंगे रखुमाईचा संग दूर केला। जिथं फक्त आणि फक्त सुखाचीच आळवणी आहे, सदैव जी तुमच्या चरणाची सेवा करीत असते, अतीव सुंदर नाजूक सुहासिनी मृदुभाषिणी जी स्वयं सिद्ध आहे, जी तुमची प्रेरणा आहे, ठाई ठाई जिच्या प्रसन्नतेनं आनंद निर्माण होतो, पार्वतीप्रमाणे रागीट नाही पिंगल

0: आहे हिरण्य रूपिणी, तुमच्या जीवीची कौस्तुभा वैकुंठाची सचेतना तुम्ही निद्रिस्त असताना हरिजनांना सांभाळणारी अशा रखुमाईचा संघ सोडून संत जनाबाई म्हणते, देवा माझ्याबरोबर दळण दळू लागतोस की रे, कुठल्या जन्माचं हे पुण्य आहे माहीत नाही, अरे असं आपल्या भक्तासाठी स्वतःच्या प्रिय बायकोला सोडून एवढ्या दूर येतं का, आणि मी पापीनी तुला पाहून दंग झालेले आहे, दळू तर दळू लागलास आणि एक सगळं पीठ कणगीमध्ये भरून ठेवलास, एवढ्यानं तू थांबला नाहीस तर तैसाची पै संगे येऊनी बाहेरी वेचून या भरी शेणी अंगे, देवा गोकुळी असताना तू रानावनात फिरत होतास हे मला ठाऊक आहे, परंतु देवा तो वेश तुझा गवळ्याचा होता, गायी गुरांचे पालन पोषण तुझा स्वानंद आहे, ते द्वापर युगात, देवा आता हे कलियुग आहे, माझ्या पुंडलिकासाठी तू थेट वैकुंठाहून पंढरीस आलास, जरीचं अमूल्य तुझं पितांबर तू या खांद्यावरून त्या खांद्यावर शेला अलगत जरी घेतला किंवा फिरवला तरी युग बदलली जातात, गळ्यात तू मिरवत असलेल्या कौस्तुभ मण्याचा प्रकाश त्या चंद्रावर पडताच चंद्र शीतल शांत आकाशमंडळात उठून दिसतो, तुझ्या हातातील वाळे सागराला भरती ओहोटी घडवतात, देवा असा तू विश्वाचा चालक माझ्या मागं गोवऱ्या गोळ्या करण्यासाठी फिरतोस, एक एक गोवरी वाळली आहे की नाही ती तपासून तुझ्याच शेल्यामध्ये बांधून घेतोस, मला डोईवर ओझ नको म्हणून आपल्या डोक्यावर घेऊन घरी आणतोस, बघ देवा रस्त्यानं सगळी माणसं आश्चर्यानं थांबून माझ्याकडे बघत आहेत, माझ्या डोईच्या उंचवर अलगत वाहणाऱ्या गठुड्याकडे पाहून अचंबित होत आहेत, ओझे झाले म्हणूनही पाठी पितांबरी घेऊन या घरी आणीत असे, ऐसे जेथे काम करी चक्र पाणी तेथे कैंची जनी नाम याची, असा माझा देव श्री विठ्ठल जगाचा पालनहार म्हणून प्रसिद्ध आहे, वैकुंठीचा चक्रपाणी जनाबाई म्हणते मला असा सर्व कामात मदत करतो, अशा श्री विठ्ठलाशी एकरूप होऊन नामदेवांची जनी धन्य होऊन पावलेली आहे।
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे, संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी।
2: जनी म्हणे
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोत्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता न्यूज ऑन एआर या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टालाही तुम्ही ऐकू शकता, त्यासाठी या दोन्ही सोशल मीडियांना फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
5: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
6: ऍडमिशनचं काम झालं।
5: आणि एवढी मोठी फी?
6: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची, श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत, मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे, त्यामुळं काम सोपं झालं।
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजिकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
6: मोबाईल 90 96 222 325।
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांक साठी मी दत्ता आराध्ये। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी आगामी 5 वर्षात 5,400 कोटी रुपये खर्च करणार कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयातील 90 जणांच्या समुपदेशन पद्धतीनं बदल्या। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 7,000 कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड आणि आजपासून जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान। आता घडामोडी विस्तारानं। राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून त्यांच्या आवडीचं तसेच कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू

केले जाणार आहेत, त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी पुढील 5 वर्षात 5,400 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. करमाळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा नामांतर सोहळा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शॉर्ट टर्म कोर्सेसही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व शाखांतर्गत 90 कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी प्रथमच समुपदेशन पद्धत तसेच संगणकीय प्रणालीचा वापर करून करण्यात आल्या, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामध्ये महसूल सहाय्यक 16, सहाय्यक महसूल अधिकारी 26, ग्राम महसूल अधिकारी 32, मंडल अधिकारी 11 आणि वाहन चालक 5 यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगानं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातील 7,694 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला आहे, अशी माहिती सहकारी संस्था सोलापूरचे उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे. सहकार विभागानं मध्यवर्ती बँकेला कर्जदाराचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याबाबत आवाहन केलं होतं. पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे होणाऱ्या अतिसारजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान 2026 राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविलं जाणार आहे. बैठका, जनजागृती, पाणी गुणवत्ता तपासणी, पाणी गळती दुरुस्ती आदी गोष्टी या काळात होतील. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशानं 13 अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 11 पोलीस निरीक्षक आणि 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून 1 ते 9 जुलै दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांची स्वच्छता, दुवाजगांमधील माती काढणे, अनावश्यक गवत, झाडीझुडपे हटविणे, विद्युत खांबावरील जुने फलक आणि टिकर्स काढणे, रस्त्यावरील मलबा हटविणे असे विविध कामे करून शहर स्वच्छ करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगासाठी असलेल्या विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यादृष्टीने सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजना आणि लाभापासून वंचित राहणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण बैठकीत बोलताना निराळी यांनी हे निर्देश दिले. शिष्यवृत्ती, इमारतीमध्ये रॅम्प, विवाह प्रोत्साहन अनुदान अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 1,153,60,00,000 रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय काल काढण्यात आला आहे, त्यामुळे आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्माधार रुग्णालय मदत कक्षातर्फे भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित चरणसेवा उपक्रमास प्रारंभ झाला आहे.
11 जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। यासाठी सुमारे 12,000

प्रशिक्षित डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। सरकारने शेतकऱ्यांना थकित कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। त्या योजनेची काटेकोरपणे आणि जलद गतीने अंमलबजावणी होण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे। राज्य सरकारकडून सोलापूर महानगरपालिकेला जीएसटीपोटी दरमहा 28 कोटी रुपये मिळत होते, त्यात आता 2 कोटी रुपयांची वाढ होऊन आता 30 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंडल यांनी दिली आहे। सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एसटीच्या सवलतीसाठी आवश्यक असलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठीचे दुसरे शिबिर नुकतेच पार पडले। 191 जणांनी याचा लाभ घेतला। तसेच संघाच्या शिष्टमंडळाने महापौर विनायक कोंडल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले। जून महिना संपत असला तरी अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील 20 गावे आणि 113 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, यासाठी 25 टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत। शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी। महापालिकेतील विनोद कुलकर्णी आणि गुरुराज गाडेकर या दोन अधीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे। येत्या 6 जुलैपासून ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत। ब्राह्मण समाज सेवा संघाच्या ज्येष्ठ संचालकांचा काल सत्कार करण्यात आला। अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथं कारहुणी यात्रा महोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत झाली, यामध्ये 70 बैलजोड्यांचा सहभाग होता। आता तापमान। सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं। कमाल तापमान 13.0°, किमान तापमान 23.6°। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी आगामी 5 वर्षात 5,400 कोटी रुपये खर्च करणार, कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयातील 90 जणांच्या समुपदेशन पद्धतीनं बदल्या। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 7,000 कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड आणि आजपासून जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला। नमस्कार।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
4: सोलापूर दिनांकाचा

0: सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 9921922848.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
3: आता आपण ऐकणार आहोत आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये काही प्रमुख कारणांमुळे तुरीच्या उत्पादनामध्ये घट होताना दिसते, ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नुकसान सोसावं लागतं. उत्पादनात घट होण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये तूर पिकाची लागवड ही मुख्यतः जिरायत क्षेत्रामध्ये होत असल्यामुळे फुलोरा आणि दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा तुरीला ताण बसतो, यामुळे

0: ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 9921922848.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
4: आता आपण ऐकणार आहोत आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये काही प्रमुख कारणांमुळे तुरीच्या उत्पादनामध्ये घट होताना दिसते, ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नुकसान सोसावं लागतं. उत्पादनात घट होण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये तूर पिकाची लागवड ही मुख्यतः जिरायत क्षेत्रामध्ये होत असल्यामुळे फुलोरा आणि दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा तुरीला ताण बसतो, यामुळे

0: कांद्या वाढवण्यासाठी वरचे शेंडे काढून टाकले पाहिजे. यामुळे देखील आपल्या उत्पादनात वाढ होते. तूर पिकाला 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान हे चांगलं मानवतं. पाण्याची कमतरता असली तरी भारी जमिनीमध्ये हे पीक जास्तीत जास्त 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा चांगलं येतं. या पिकाला वार्षिक सरासरी 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान लागतं. मात्र पेरणीनंतर पहिल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये पाऊस असणं फायद्याचं ठरतं. जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं देखील आवश्यक आहे. फुलं आणि शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये कोरडं आणि समशीतोष्ण हवामान अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा जर विचार केला तर मध्यम ते भारी अर्थातच 30 ते 45 सेंटीमीटर खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी योग्य ठरते. मात्र आम्लयुक्त जमिनीमध्ये पिकांच्या मुळावरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपं पिवळी पडतात. तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी पूर्व मशागत देखील महत्वाची ठरते. यामध्ये तुरीची मुळं खोलवर जातात. त्यांच्या योग्य वाढीसाठी जमीन खोल नांगरून वखराच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखर पाळीच्या अगोदर हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीमध्ये चांगलं मिसळावं.
1: आताच आपण आजचा कृषी सल्ला ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण ऐकू शकाल आणि दुधाळ जनावरातील लंगडण्याची समस्या या विषयावरचा ग्रामीण संवाद सहभाग नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे यांचा आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. सकाळचे 6:46 होत्यात. आता आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: आताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना ऐकली. संगीतकार श्रीनिवास खळे.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
1: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
3: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
1: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन. क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
3: आजच प्रवेश घ्या. सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
1: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43 43.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन. काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
1: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना.
1: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ. बा, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
1: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
1: अगदी बरोबर. फोन नंबर माहिती आहे ना?
4: 73-85-81-85-55.
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब बिजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
6: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
7: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
6: मोबाईल 93-72-707-100.
7: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
6: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
8: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर

0: शिवगुंडे बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी सात रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर.
1: मोबाईल 91 72 710 499.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
0: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940. अहो काका, मिठाई काय वाटतंय?
0: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
2: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
0: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
2: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
8: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
9: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
10: पित्त झालंय, पोटात जळजळत, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
11: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
12: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
13: मोबाईल 93 72 14 44 34.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77 19 92 22 55.
14: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी.
15: चलो निकले क्या?
16: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
15: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
17: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
14: श्रोते, आज आहे जुलै महिन्याची 1 तारीख. तेव्हा आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात 1 तारीख या चित्रपटातलं गीत.
18: दिन है सुहाना, आज 1 तारीख है. दिन है सुहाना.

0: श्रोते, आताच आपण पहिली तारीख या चित्रपटातलं कमार चरालावदे यांचं गीत ऐकलं. सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी.
1: चाटला पॅटनी सेंटरचा आषाढम सेल. तसेच सोलापुरात चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्या, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता न्यूज ऑन AIR या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टावरही आपण ऐकू शकाल. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकाल. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: झालेली आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष

0: करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या. या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या. पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
2: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रे सारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं

0: पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एफएम वाहिनी 93.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
3: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
2: श्रोते, आज सकाळी 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:40

0: आताच आपण सोपानदेव चौधरी यांची रचना ऐकलीत. गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर.
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:25 होतात आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश कटणे सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झाली.

0: तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा एमटीडीसी कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट जे संकेतस्थळ आहे एमटीडीसीचं ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे अॅग्रो टुरिझम करायचं आहे त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा या अॅक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे. पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंत जो उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याअंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खासगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो, तर हा प्रयोग सुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत. आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं एमटीडीसीचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण एमटीडीसीच्या ह्या सुविधेमुळे आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच.

0: पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझम मध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझम मध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिक मध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेन सुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ऍप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5 स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3 स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनानी आणि सहभागानी पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर एमटीडीसीचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. एलआयसीची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती. ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षांमध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत. आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याचबरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन

0: असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं, आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रांत सहक्षेपित केला. 7:40 झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाकी गल्ली, सोलापूर.
1: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत बाळ कोल्हटकर यांची गीतरचना, गायली उषा अत्रे यांनी, संगीतकार गजानन वाटवे.

आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात गौरी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. भावतारा या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत वीणा चिटकोवर.

भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण बेडेकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली अनिल अरुण यांनी. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अनिल अरुणे यांनी संगीतबद्ध केलेल्या श्रीकृष्ण बेडेकर यांचं भावगीत ऐकलं आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं. धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्वाचं आहे.

0: श्रोते आज सकाळी 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळच्या 8 आता थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा.

0: पाठीचे स्नायू आकुंचन पाहून जातात आणि ते आकुंचन पाहून ऍज अ प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स टू सम पेनफुल स्टिम्युलस, म्हणजे कुठलाही पेन जे आहे पाठीच्या मणक्यामुळे येणार, हे जनरली आपण तीन प्रकारांमध्ये डिवाइड करू शकतो.
1: बर,
0: डिपेंडिंग ऑन कोणती नर्व इरिटेट होतीये किंवा कोणत्या नसेवर दाब पडतोय.
1: बर,
0: तर जनरली तीन प्रकारे हे पाठीचं दुखणं आपल्याला एक्सप्लेन करता येतं. पहिलं पाठीचं दुखणं असतं की दोन मणक्यांच्या मध्ये असलेल्या फॅसेट जॉईंट मधल्या आर्थरायटिसमुळे, म्हणजे दोन मणक्यांच्या मधले जे छोटे छोटे जॉईंट असतात त्याच्यात सूज येते, त्यांची झीज होते आणि त्याच्यामुळे पेन येतं, त्याला फॅसेटल पेन किंवा फॅसेट जॉईंटमुळे होणारं पेन म्हणतो. हे एक प्रकारचं पेन. दुसऱ्या प्रकारचं पेन असतं की दोन मणक्याच्या मधली जी चकती असते तिला तडे जाऊन त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिजनरेशन होऊन त्याला तडे गेल्यामुळे उसवली जाऊन जे दुखणं होतं त्याला आपण मिडलाईन बॅक पेन किंवा डिस्कोजेनिक बॅक पेन म्हणतो.
1: बर,
0: तर ते चकतीमुळे होणारं पेन. आणि तिसरं पेन ज्याला मी रॅडिक्युलोपथी किंवा रेडिएटिंग पेन किंवा शूटिंग पेन किंवा सायाटिका सारखं पेन म्हणतो.
1: बरोबर,
0: तर हे ग्रॉसली तीन प्रकारची पाठदुखी कंबरदुखी असते आणि प्रत्येकाची कारणं आणि उपचार वेगळे असतात.
2: श्रुदेव, आपल्यालाही पाठदुखी कंबरदुखी किंवा चालण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर, दत्त चौक, टोळासा बोळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482.
1: काही वेळेला सतत कॉम्प्युटरवरती जेव्हा काम करतो तेव्हा माऊस आपल्याला वापर करावा लागतो, सारखी बोटं हलवावी लागतात, मग त्यामुळे देखील थोडीफार पाठदुखी कधी कधी जाणवते, त्याचंही काही कारण असू शकतं का?
0: नाही, तसं तर काही
1: त्याच्यामध्ये काही शक्यता नसते. मग आता हे पाठ म्हणजे फक्त वरचा भाग दुखत असतो आणि कंबर म्हणजे खालची कंबरेचे सर्व हे दुखत असतात, मग कंबर दुखी होण्याची शक्यता का, कशामुळे होते?
0: तर कंबर दुखीची कारणं काय आहेत की बऱ्याच वर्षानुसार आपला जो मायक्रो ट्रॉमा असतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाईक चालवणे, स्मोकिंग करणे, ह्याच्यामुळे जो छोटा छोटा मार कमरेला लागत राहतो, फॉर एक्झाम्पल खड्ड्यात गाडी गेली किंवा स्पीड ब्रेकरवरनं गाडी चालवली किंवा रिक्षामध्ये आपण पाठीमागे बसलो किंवा बसमध्ये पाठीमागे बसल्यावर जोर जोरात हादरे बसतात, तर ह्या सगळ्या हादऱ्यांमुळे पाठीच्या मणक्यातले छोटे छोटे जॉईंट असतात त्यांना सूज यायला चालू होते आणि मग ते कंबर दुखीमध्ये त्याचं रुपांतर होतं. तसंच वजन ज्यांचं खूप जास्ती आहे त्यांना सुद्धा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुढे शिफ्ट झाल्यामुळे कमरेवर ताण जास्ती पडतो आणि कंबर दुखी चालू होते. प्रेग्नंट बायकांमध्ये जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं त्याचं पोटाचं वजन वाढत जातं आणि त्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होतो आणि स्पाईनवर मणक्यावर अजून ताण पडतो आणि कंबर दुखी चालू होते. तर हे त्यातलं एक कारण झालं.
1: बरोबर आहे.
2: श्रोते हो, पाठदुखी कंबरदुखी याबद्दलची अधिक माहिती आपण यानंतरच्या भागात घेणार आहोत. डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे, आपण तिथे येऊन डॉक्टरांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
3: श्रोते, आताच आपण साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर आपण ऐकणार आहोत दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुन्हा गाडगिळ अँड सन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगी आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगी आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगी आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
5: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी

0: सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
1: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याच्या कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते. त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईन याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
0: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
1: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
0: बरं,
1: तर पुरुषांकरता आपण कडी बनवतो.
0: बरं,
1: सरदारजी कडं असतं.
0: हो,
1: आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली जाते.
0: बापरे,
1: कारण ते एक क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7 ते 8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं, पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
0: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगिळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर आपण ऐकणार आहोत देहू रोड या नाटकातलं पंडितराव नगरकर यांच्या स्वरात गोल आपटे यांचं पद.

आताच आपण देहू रोड या नाटकातलं गोल आपटे यांचं पद ऐकलं पंडितराव नगरकर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 मराठी कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान

यांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरु होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे.
आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता

0: सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरु आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
4: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी पण कष्ट एकच.
3: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
4: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
3: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा शेतकरी बांधवांना संदेश.
5: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज हम 1 जुलाई के दिन कृषि दिन मना रहे हैं महाराष्ट्र का. महाराष्ट्र राज्य के सबसे लंबे समय तक मुख्यमंत्री रहने वाले स्वर्गीय वसंतराव जी नायक की 113वीं जयंती आज है. मैं स्वर्गीय वसंतराव जी नायक की स्मृति को विनम्र अभिवादन करता हूँ. भारतीय राजनीति में वो एक शिखर पुरुष थे और महाराष्ट्र राजनीति के बहुत बड़े प्रणेता थे. 1963 से 1975 तक वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री

0: रहे। प्रथम किसान मुख्यमंत्री के रूप में स्वर्गीय बसंतराव जी नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है। बसंतराव जी नायक हरित क्रांति, पंचायत राज के साथ साथ स्वायत्त क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं। सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की। बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए। शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं। महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर वन है। हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: शेतकरी बंधूंना पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे। अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे। पण शेतकरी बंधूंना ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कोणती निवडावीत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात। कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून।
2: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते। दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही। हीच समस्या VRA सोडवते। प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते। VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा। हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते। पहिला प्रकार नकाशा आधारित VRA। यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात, मातीचे नमुने घेतले जातात, उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात। हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो। ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते। दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA। या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात। VRA चे विविध उपयोग आहेत। VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत। बियाणे पेरणीत VRA वापरला जातो। सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी। खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो। मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते। तिसरा प्रकार सिंचनात VRA चा उपयोग केला जातो। जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते, यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते। कीटकनाशक तणनाशक VRA। संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते। या VRA साठी तीन गोष्टी लागतात। GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते। नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते। GIS सॉफ्टवेअर, ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते। आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी।
3: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन। आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो। ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे।
4: मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या

शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या, सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या

0: त्यामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या फळे मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्री कुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्री कुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्न पदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
1: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात, थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
3: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटी ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
4: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत

0: हा कृषीप्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातील घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रुपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ऍप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
2: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी, पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशीनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचंय त्याच ठिकाणी तो फवारला जाईल, ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचंय किंवा फळ तोडायचंय अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचाय किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचंय, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
3: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्वाच्या गोष्टी

0: गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
1: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणी सोलापूर केंद्रातून सहक्षेपित केला.

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

श्रोते आता आजचे काही दिनविशेष जाणून घेऊयात. श्रोते आज गह पाटील अर्थात गणेश हरील पाटील यांचा स्मृती दिन आहे, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. 19 ऑगस्ट 1906 रोजी त्यांचा जन्म झाला. बालसाहित्यकार, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. बालशारदा, रांजाई, पाखरांची शाळा, लिंबोळा, एका कर्मवीराची कहाणी, आधुनिक शिक्षण शाळा, गस्तवाल्यांची गीतं ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना मानाचे अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत. आज त्यांच्या स्मृतीतून त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि ऐकूयात त्यांचीच रचना. फैयाज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतकार वसंत देसाई.

श्रोत्या, अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणाऱ्या प्रतिभाशाली नाट्य दिग्दर्शिका विजया मेहते यांचं काल 30 जून रोजी निधन झालं. त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते, आज खुल्या अर्थव्यवस्थेत ज्यांना आपण पैशांचे डॉक्टर म्हणून ओळखतो त्या सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट डे आज साजरा केला जातो. भारतीय व्यावसायिक लेखा संस्थेची स्थापना आजच्याच दिवशी झाली 1949 साली, आणि म्हणून हा दिवस सीए दिवस म्हणून साजरा केला जातो.

श्रोते, आज हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन आहे. 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली इथं त्यांचा जन्म झाला. नागपूर इथं शालेय शिक्षण पूर्ण केलं. नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून LLB पदवी ते उत्तीर्ण झाले. 1956 राज्य पुनर्रचनेअंतर्गत मुंबई राज्यात सहकार कृषी दुग्ध व्यवसाय या खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्रात पंचायती राजाची मुहूर्त मिळवली. 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. वसंतराव नाईक साहेबांनी अन्नधान्य स्वयंपूर्णता, शेती उत्पादन वाढ, सहकारी संस्थांना बळकटी देणे, महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठांची निर्मिती, पाणी अडवा पाणी चिरवा प्रकल्प, धवल क्रांती योजना, राज्यातील हरित क्रांती योजना, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाला गती देण्याचे प्रयत्न अशा कितीतरी योजना राबवून महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं दैदिप्यमान काम स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं आहे. जायकवाडी, उजनी, बेन, अप्पर वर्धा यासारखे छोटे मोठे सिंचन प्रकल्प त्यांच्या काळात उभे राहिले. आज त्यांच्या जन्मदिनी

आताच आपण साधी माणसं या चित्रपटातलं योगेश यांचं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार आनंदघन अर्थात लता मंगेशकर. श्रोते, आज 1 जुलै आजचा दिवस पोस्टकार्ड दिवस म्हणून साजरा केला जातो. पोस्टकार्डाची सुरुवात भारतात 1 जुलै 1879 मध्ये झाली. त्यापूर्वी पोस्टकार्डाचा आविष्कार 1869 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा झाला. इमॅन्युएल हर्मन यांनी पत्राचाराच्या माध्यमातून प्रथम पोस्टकार्डचा वापर केला. भारतात सुरू झालेल्या पहिल्या पोस्टकार्डाची किंमत फक्त 3 पैसे होती. पहिल्या पोस्टकार्डावर डिझाईन आणि छपाईचं काम मेसर्स थॉमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीनं केलं होतं. पहिलं पोस्टकार्ड हे मध्यम हलका आणि भुऱ्या रंगाचं छापलं होतं. या कार्डावर ईस्ट इंडिया पोस्टकार्ड असं छापलं होतं. 1899 ईस्ट इंडिया हा शब्द पत्रावरून काढून टाकून इंडिया पोस्ट असं मुद्रण होऊ लागलं. 1911 केंद्र तसेच प्रांतीय सरकारी प्रयोगासाठी पोस्टकार्ड हा शब्द मुद्रित केला गेला. स्वातंत्र्यानंतर हिरव्या रंगात त्रिमूर्तीची नवीन डिझाईन असलेलं तिकीटवालं पोस्टकार्ड 7 डिसेंबर 1949 काढण्यात आलं. 1950 कोणार्क येथील घोड्यांची प्रतिमा असलेलं पोस्टकार्ड तर 2 ऑक्टोबर 1951 3 चित्रांची श्रृंखला असलेलं पोस्टकार्ड काढण्यात आलं. श्रोते, आज 50 पैसे मूल्य असलेलं हे दळणवळणाचं साधन सर्वांसाठी शुल्लक वाटत असलं तरी सर्वसामान्यांसाठी आजही टपाल खात्याची ही सुविधा आज सर्वांसाठी कार्यरत आहे, जी अन्यत्र कुठंच पाहायला मिळत नाही. तेव्हा सर्वांना पोस्टकार्ड दिवसाच्या शुभेच्छा देते आणि ऐकूयात हे छानसं गाणं.

0: आताच आपण मधुबाला चावला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात गदी माडवळकर यांची रचना ऐकली. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं वैजंत या चित्रपटातलं. श्रोत्या आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:16 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
1: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
0: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
2: आणि मी तेजश्री
0: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तेजश्री, मला वाटतं नेहमीसारखीच काहीतरी झटपट होणारी रेसिपी तू आज आपल्या मैत्रिणींना सांगणार आहेस.
2: हो हो, खरंच होय,
0: झटपट आणि पौष्टिक.
2: येस, तू बरोबर ओळखलायस. आज मी सांगणार आहे मसाला भाकरी.
0: बर.
2: हे बघ, भाकरी पोळी आपण नेहमीच करतो खातो, पण कधीतरी असं होतं ना की काहीतरी वेगळं खायचंय, पण तरीही पोट भरलं पाहिजे.
0: हा,
2: तर ह्याला एक बेस्ट ऑप्शन.
0: भाजी करायचा कंटाळा आलेला असतो, पण थालपीठही नकोय.
2: बरोबर, अगदी बरोबर. हा, तर त्याला एक बेस्ट ऑप्शन आहे बघ. तो मी सांगते, मसाला भाकरी.
0: मसाला भाकरी. बर.
2: आणि झटपट होणाऱ्या घरगुती साहित्यात आहे अगदी.
0: बर बर, सांग बर.
2: साहित्य सांगते. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी.
0: बर.
2: आलं लसणाची पेस्ट, तीळ, जिरं, मीठ आणि थोडस तेल.
0: बर.
2: लाल तिखट. आणि झालं, इतकंच साहित्य.
0: अरे वा, बघ हा, मी सांगते. 2 वाट्या ज्वारीचं पीठ,
2: हो,
0: 1 वाटी चिरलेली मेथी, आलं लसणाची पेस्ट,
2: हो,
0: हळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा आणि जिरं.
2: आता कृती, नेहमीप्रमाणे ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये बारीक चिरलेली, स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली मेथी घालायची, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, जिरं, तीळ, ओवा अर्धा अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार आणि लाल तिखट 1 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार, जसं तिखट हवं असेल तसं.
0: बर.
2: आणि छान भाकरीचं पीठ आपण जसं मळतो पण जरासं मऊ,

0: असं मळून घ्यायचं छान.
1: बरं
0: हा जसं लागेल तसं पाणी घालू आणि आपण पोळपाटावर थोडंसं आधी लाटून घ्यायचं आणि छान अशी भाकरी गोल थापून घ्यायची.
1: अरे वा.
0: आणि आपण नेहमी भाजतो तशीच भाजायची.
1: बर.
0: थोडंसं तूप लावायचं आणि दह्या बरोबर मस्त खायची.
1: अरे वा छान आहे की म्हणजे पटकन करता येणार आहे.
0: हो हो हो.
1: मेथीच्या ऐवजी जी कुठली पालेभाजी आहे ती पण टाकून आपण करू शकतो.
0: अगदी. आपण पालकही घालू शकतो.
1: पालक घालू शकतो. आता माठ येईल, माठ घालू शकतो.
0: अगदी. पण तू एक छान टिप सांगितलीस आपल्या गृहिणींना की मसाला भाकरीमध्ये तुम्ही मेथीच्या ऐवजी पालक किंवा लाल माठ अशा भाज्या वापरून सुद्धा करू शकता.
1: तेजश्री, झटपट होणारा पदार्थ तर तू सांगितलायस, पण आता मात्र आपल्याला झटपट निघायचंय. तेव्हा मैत्रिणीनं पुन्हा पण भेटणार आहोतच एका नवीन पदार्थासह.
0: खमंग रुचकर या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये.
1: तोपर्यंत मी अपर्णा
0: आणि मी तेजश्री
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
1: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील तर निर्मिती सहाय्य विनायक दुदगे यांचं.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. प्राध्यापक त्रयम व्ही सरदेशमुख यांच्या थैमान नाटकाचा प्रयोग करण्याचं धाडस सोलापुरातील काही संस्थांनी दाखवलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टर वाय जे कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. हे संगीत नाटक असावं असा समज झाल्यामुळे त्यादृष्टीनं देखील प्रयोगाचा प्रयत्न करून झाला. पण फ्रेंच कवी व्हिक्टर ह्युगो यांच्या द लाफिंग मॅन अर्थात हसणारा या कादंबरीवरती ते आधारित आहे. 17व्या शतकातील इंग्लंड कसं होतं त्याचं वर्णन याच्यामध्ये येतं. प्रत्येक शतकामध्ये किंवा बदललेल्या पिढीमध्ये सामान्य माणूस जिथल्या तिथंच असतो. त्याची सगळ्या बाजूनं पिळवणूक होत असते. राजकीय व्यवस्था सर्वसामान्यांचं सत्वहरण करण्यासाठी टपलेली असते किंबहुना त्यावरच त्यांच्या सत्तेचं अस्तित्व अवलंबून असतं. माणसांना बळ देणाऱ्या व्यवस्थेमुळेच माणसं हतबल होऊन खंगत जातात आणि व्यवस्था मात्र अधिकाधिक बळकट होत जाते हे सार्वकालिक सत्य या नाटकातून मांडलेलं आहे. त्यातील व्यक्तिरेखा ठळक आहेत आणि त्यांच्या आचार विचारातून नाटककार काही सांगू पाहतो आहे. प्राध्यापक सरदेशमुख यांनी द लाफिंग मॅन या कादंबरीचा अनुवाद देखील केलेला आहे. तो सोलापूर तरुण भारतच्या दिवाळी अंकामध्ये 1990 साली प्रसिद्ध झालेला आहे. प्राध्यापक सरदेशमुखांनी थैमानच्या प्रास्ताविकामध्ये लिहिलंय, नाटकाच्या संविधानकाच्या सूत्रामध्ये सहज सामावून जातील अशा आजच्या मराठीतील मान्यवर कवींच्या ओळी प्रसंगाप्रसंगानं मी योजलेल्या आहेत. कारण नाटकामध्ये घडतं ते सर्व आजचं, आपल्या अवतीभोवती घडणारं असंच आहे. कवी विंदा करंदीकर, वारा कांत, यशवंत मनोहर या कवींच्या या ओळी आहेत. त्या पात्रांच्या तोंडून सहजपणे याव्यात, अवतरणं बोलून दाखवल्याचा भास नसावा.

जणू काय त्या त्यांना स्फुरले आहेत असं वाटावं. जाणते रसिक कोणत्या ओळी कोणत्या कवीच्या ते ओळखतील. नाटकामध्ये अनेक ठिकाणी जुन्या नाटकातल्या किंवा चित्रपटातल्या मराठी किंवा हिंदी गीतांच्या ओळी योजलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही धनगरी रीतीच्या ओव्या पात्रांच्या मुखी आहेत. त्या जेवढ्याच तेवढ्या सुरेलपणे गायल्या जाव्यात. त्यांना जरुरीपुरतीच वाद्यांची साथ असावी. काही जागी नृत्य देखील अपेक्षित आहेत. श्रोते हो, सहज सुंदर संवाद, गतिमान कथानक, प्रभावी काव्यपंक्ती यांचा सुरेख मिलाफ नाटकामध्ये झालेला आहे. रस्त्यावर खेळ करणाऱ्या एका अतिशय प्रतिभावान कलावंताची कैफियत मांडताना समाजाच्या अनेक घटकांशी अपरिहार्यपणे होणारा शारीरिक आणि मानसिक संघर्ष लेखकानं अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. मानवी मनातील सुष्टतेचा आणि दुष्टतेचा खोल वेध घेणारे संवाद वाचताना नाटकाची वाचनीयता एका उच्च कलात्मक पातळीवर येऊन पोचते असं या नाटकाच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरती म्हटलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच या नाटकातील जालंधरच्या पात्राच्या मुखातून नाटकाची दिशा कळते. तो म्हणतो, या मेहरबान या आई जनाब समधी जन या देवा महादेवा आया भैनी भी जमल्यात शहराचं पाणीच न्यार बायानो तुम्हा समद्यासनी बाबा जालंधरचा सलाम. तुमचा बाप भाऊ दादला तुम्हासनी कधी सलाम करीत नसल, पण या बुड्ढ्या वैदूचा या तमासगिराचा त्यांच्या बी वतीनं सलाम घ्या. चोंबडा म्हणतील मला म्हणू देत, गधडा म्हणतील म्हणू देत. बायानू अवदसा केली तुमची. हा हा घाबरून पडू नका, खेळ सुरू होईल इतक्यात. तुमची उत्सुकता कळते मला, पण वेळ संपल्यावर शिव्या घालाल त्या खायला जरा बळ येऊ द्या की. शिव्या का म्हणाल? तर त्याचं असं आहे, हसून खेळून झालं की ज्यानं हसवलं त्याला विदूषक सोंगाड्या म्हणून टिर्र्या बडवून घ्यायला मोकळं तुम्ही. हा हा रागवू नका मायबाप, शहाणी सुरती माणसं तुम्ही. हा आलं ध्यानात, मी एकाएकी असं तुमच्यासारखं शहरी बोलायला लागलो ते कसं याचं आश्चर्य वाटलं ना. अहो त्यात काय, जगामध्ये कितीतरी रहस्य आहेत जी तुम्ही पायदळी तुडवून चाललेल्या आहेत. आयटी मध्ये नसती तकलादू आईट. हे बघा, मला कोल्ह्यांची बोली येते, आहे का ठाऊक तुम्हाला? कावळ्यांची, पिंगळ्यांची येते, फार काय मुंग्यांची सुद्धा. मग तुमची ही उगाच झकपक फोलकट भाषा येईल यात नवलते काय? मायबाप हो, एक प्राचीन पुराण आज आम्ही सादर करीत आहोत. म्हटलं तर तसं ते आपचंच बर का. जुनाट व्याधी कधी कधी दबा धरून पोखरत असते आतड्यांना, तिचं पुराण. तेच कुणाचं नाटक कुणाचा तमाशा देखील असेल. नावं तुम्ही ठेवायची, आम्ही आपलं त्याला सरळ जन्माला घालायचं. हा असं असं तुमच्या देखत. अहो त्यात कसली झाकपाक, प्रकृती अन पुरुष आहेच कुठं आड पडदा त्यांच्यात. दोन्ही एकात एक फिट्ट, एक पूर्णातून दुसरं पूर्ण काढायचं, खाली बाकी पूर्ण. श्रोते हो, सरदेशमुख यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर प्रिया निघोजकर यांनी नाटकाचं सार सांगताना म्हटलंय, माणूस हे या नाटकाचं केंद्रस्थान आहे. मानवी मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न सरदेशमुखांनी या नाटकातून केलेला आहे. माणसाला होणारं अनावर दुःख, त्याच्या नशिबी येणारी अवहेलना, अपमान, त्याचं जगणं, त्याचं अस्तित्व, या सगळ्याची जातकुळी कोणती. माणसं चांगली असतात तशी वाईटही असतात. मानवी मूल्यांची पायमल्ली होऊ नये म्हणून ती झटतात. पैशात सुख नसतं, पैशानं सर्व सुख मिळत नाहीत. सुख त्यापेक्षा आणखी वेगळं कशात तरी आहे, याचा प्रत्यय प्रस्तुत नाटकातून वाचकांना येतो. माणसामाणसातील नातेसंबंध तुटत चाललेले आहेत. प्रत्येक जण धावतो आहे तो अधिकाधिक भौतिक इंद्रिय सुख समृद्धीच्या मागे. मात्र या अशा स्वार्थी आत्मकेंद्री वृत्तीमुळं आपण जीवनामध्ये एकाकीच होऊ असा संदेश या नाटकातून मिळतो. श्रोते हो, सरदेशमुख सरांचं प्रयोग न झालेलं आणखी एक नाटक आहे, मग एकच धडकी. युजीन आयनेस्कोच्या अमेदी ऑर हाऊ टू गेट रिड ऑफ इट याचं हे नाट्यरूप आहे. 1912 साली रुमानियातल्या स्लातिना गावामध्ये युजीन आयनेस्कोचा जन्म झाला. त्याचे आजोबा शिक्षक होते आणि वडील वकील. त्याची आई फ्रेंच होती. मग एकच धडकी हे ऍब्सर्ड म्हणजे अमृत शैलीतलं नाटक आहे. रूढ अर्थानं पाहिलं तर कलाकृतीला आशय गवसत नाही. त्यातील अमृत

0: अमूर्तता शोधणं त्यासाठी आवश्यक असतं. सरदेशमुख म्हणतात, मनुष्य स्वतःच अमानुष कसा झालाय, आपलं सत्व आणि चैतन्य स्वतःच्याच कृतीनं त्यानं कसं नासवलेलं आहे, त्याविषयी त्याला जागवणं हे ऍब्सर्ड नाटकाचं उद्दिष्ट आहे. आपण कोण, आपल्या भोवतीचं जग काय आहे, त्याचा आणि आपला संबंध कोणत्या जिव्हाळ्याचा आहे याची जाण नसलेले मानवी जीवन क्षुद्र आणि तुच्छ असतं. तसं ते कोणत्या क्लृप्त्यांनी करता येईल याची खटपट ऍब्सर्ड नाटकानं केलेली आहे. श्रोते हो, मग एकच धडकीमध्ये नरेश आणि माधुरी ही दोनच पात्र आहेत. या नवरा बायकोमध्ये विसंवाद आहे, त्यांच्यातील दुराव्याची घाण वाढत चाललेली आहे, त्याचा सडका वास येतो आहे. त्याचं प्रतीक म्हणजे शेजारच्या खोलीमध्ये दर दिवशी आकार वाढत चाललेलं कुजलेलं प्रेत. अतिशय वेगळा, खरं तर नेहमीचाच, पण अमृत शैलीमध्ये मांडलेला हा विषय जाणकार रसिकांना हलवून सोडणारा आहे. सोलापुरात प्राध्यापक सरदेशमुख यांच्यासारखा मोठा प्रतिभावान साहित्यिक होता ही आपल्या सर्वांसाठी, सोलापूरकरांसाठी आणि नाटकवाल्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचन आताच आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदके यांचं. FM वाहिनी 103.9 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 9:31 होत आहेत. आता 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
4: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना. जरा सुनिए कैसे बना ये गाना.
5: कमाल साहब कह रहे थे खयाम साहब जो मेरा हीरो है वो सिंगर नहीं है, उसने गाना सीखा नहीं, मुझे ऐसी आवाज.
4: संगीतकार खयाम.
5: पूरे हिंदुस्तान भर से आवाजें इकट्ठी की गई, यहाँ बुलाया गया. सजेशन आई के साहब एक आवाज है कब्बन मिर्जा साहब, बुलाया उनको, सुना. आवाज तो यही है जो चाहिए कमाल साहब को, बेमिसाल गा गए वो. आई जंजीर की झनकार, खुदा खैर. तो उसमें जो रिदम है जंजीरों का है.
4: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

एफएम वाहिनी 3.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता.

कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकणार आहोत जगदीश खेबोडकर यांची गीतरचना, संगीत राम कदम यांचं. असला नवरा नको का बाई या चित्रपटासाठी हे गीत गायलं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी.

0: आताच आपण लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्यासोबत शांता शेळके यांची गीतरचना ऐकलीत. महानंद या चित्रपटासाठी संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सोराच्या मनात चांदणे या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके.

चित्रलता मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर मोघे यांची आणखी एक रचना. संगीतकार पुन्हा एकदा सुधीर फडके. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आहे शापित या चित्रपटातलं.

ಭೋಗ ಸರಳ ಸುಖ ಏನ ದಿಸರಾತೇನ ದಿಸ ಏತೇನ ಭೋಗ ಸರಳ.

आताच आपण मंदार चोळकर यांचं गीत ऐकलं, वैशाली सावंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम वाहिनी 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत काही मराठी गाणी.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.

आताच आपण भक्त पुंडलिक या चित्रपटातलं अण्णासाहेब देऊळगावकर यांचं गीत ऐकलं. रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद. गायक कलाकार आहेत राम मराठे, संगीतकार वसंत देसाई.

काही मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 11:15 झाली आहेत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत साज अनिल अरुण यांचा. सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं.

0: आताच आपण उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार अनिल अरुण.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
7: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
6: मोबाईल 93-72-707-100.
8: चाटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
9: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर, सोलापूर.
10: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
11: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156.

आताच आपण विनय मांडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकलं. सारे सज्जन या चित्रपटासाठी संगीतकार नंदू होनब. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम

0: 104 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 11:30 होत्यात हिंदी गाणी प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत साई लुधियानवी यांची रचना गायले किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. दिवार हा चित्रपट आहे तर संगीतकार आहेत राहुल देवबर्मन.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है

0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940. अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11.

0: 9667700.
1: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
2: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.

आताच आपण अजित कडकड आणि सहकारांचे स्वर संत कबीर यांची रचना ऐकली. संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बाबुल सुप्रियो आणि चंदना दीक्षित यांच्या स्वरात श्याम अनुरागी यांचं पॉप गीत.

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
3: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
4: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
2: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
3: जेईई नीट सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
4: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
2: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
4: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43 43.
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
5: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
7: पित्त झालंय, पोटात जळजळत आहे, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
5: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
8: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
5: मोबाईल 93-72-14-44-34.
9: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत, संगीतकार राहुल देवर्मन, चित्रपट घर.

0: आताच आपण हरभजन मान आणि सहकार्याने गेलेल्या बाबूसिंग मान यांचं पॉपगीत ऐकलं. संगीत होतं जयदेव कुमार यांचं.
1: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 99 21 922 848.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77 19 92 22 55.
1: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
1: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना.
1: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
1: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
1: अगदी बरोबर. फोन नंबर माहिती आहे ना?
4: 73-85-81-85-55.
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.

आताच आपण किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दो और दो पांच या चित्रपटातलं गीत ऐकलं. अंजान यांच्या गीताला संगीतसाज होता राजेश रोशन यांचा. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. दुपारचे 12 वाजतायत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. पण सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झाली आहे. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झाली आहे. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या 2-3 लक्ष्मीनारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटणांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजूमुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

0: नये।
1: दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची। घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची। आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची। या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं।

0: आला।
1: सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं। त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या।

लेकीचं पहिलं बाळणपण माहेरी असताना म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदुन करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

0: मांड.
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला

0: माझे कौतुक ग आजोळी.
1: लग्न ठरतं आणि लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

दारिया लाग पाहुणा नको फिरवूस पाठ जाण्यासाठी लक्ष्मीला तिथे दिसते ग वाट सासरच्या श्रीमंतीने नको वागू ग तोऱ्याने तुला म्हणतील सख्या फुगली सग गर्वानी

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे.

गोव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल, ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे.
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15 प्लस

0: नॅशनल झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झालीय आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची स्पोर्ट्स कोटा थ्रू, तर मग मी त्याचा फॉर्म भरला तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले. आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे, कारण
1: आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोल बॉल म्हणजे.
0: हा रोल बॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोल बॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोल बॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वी मध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याच्या साईड बाय साईड माझं शिक्षण हे बीसीए केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि एमसीए केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
1: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
0: येस,
1: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची. बरोबर, पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
0: हो,
1: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
0: आम्हाला वाटायचं की येतात पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो, कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
1: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
0: नाही द्यायच्यात, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग आपण, तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून?
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.2 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो.

आणि मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला आणि

0: आणि मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय, कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते, आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं, आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्यात आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय, का तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला, आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं, त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं. म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे, मी मस्त हिल्स घालून गेले होते. माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल, आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये आणि हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवणे तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं, आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे, आणि मग अपूर्णच पत्ता तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे, एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे, ते डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बसतो. हा, कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मी आले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं काही नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघंही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघंही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण का नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधनं.
0: हो, नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे, त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू, आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायची असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो, आम्ही 5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
0: संपला की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो, आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपले सेव्हिंग अकाउंट असतात, ते अकाउंट क्रिएट करणं, आयपीबी म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात, मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही, मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर

0: तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
1: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
0: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे. तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, त्याच्यात तुला फरक काय वाटतो?
1: आयटीशी आपण कनेक्ट खूप झालोय असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग आयडी आलेत, त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय. ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता आयटीशी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1 वाजता 2 वाजता बाहेर पडायचे, या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ऍडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
0: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
1: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
0: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयस?
1: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँकमध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे. असं
0: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
1: येस.
0: या सगळ्याबरोबर खेळाचा समन्वय कसा साधते?
1: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत, कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते, ती माझी आवड आहे. म्हणून
0: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
1: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिएक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे, आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते, म्हणजे आम्हाला आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे, आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत रहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल.

0: आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आतापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
2: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. एचपीव्ही लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
3: थँक्यू, थँक्यू.
1: एचपीव्ही हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं एचपीव्ही म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
3: एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव एचपीव्ही असं पडले आहे. पॅपिलोम म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते एचपीव्ही असं म्हणतो.
3: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
3: करेक्ट. एचपीव्ही व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मस्से वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
3: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्याने जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर एचपीव्ही विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
3: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं,
3: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण एचपीव्ही व्हायरस हेच आहे.
1: पण मग एचपीव्ही व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतात?
3: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो.

0: आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटची तपासणी केली तर आपल्याला अटलिस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात तर त्याच्या नंतरपासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80-90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 ही व्हायरस राहते आणि त्या 10 जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1-2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 झाली. तर हे आपण आयडियली 9-14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9-14 वर्ष मुली का घेतात? कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरसचे एंट्री होतो तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9-14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9-14 ह्या वयोगटात दिलं तर. कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो, पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झालं नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या व्हॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9-14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14-15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त 1 डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15-45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतं. साधारण समजा आज 1 दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
0: हो ना, खूपच गैरसमज आहे. सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल, त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतोय HPV लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर 1 पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली

0: त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
1: हो, जसं मी आधी सांगितलं, या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
0: एक्झॅक्टली.
1: आता जनजागृता वाढलेली आहे.
0: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
1: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुल

0: चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
1: हो, जसं मी आधी सांगितलं, या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
0: एक्झॅक्टली.
1: तर आता जनजागृता वाढलेली आहे.
0: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
1: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा यांचं लग्न होतो किंवा यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा यांच्या जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
0: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
1: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे.
0: बरोबर.
1: कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
0: मुलींमध्ये.
1: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
0: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
1: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते. तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा 1 वर्ष ज्या मुली असतील, 14 चा वाढदिवस झालेला आणि अजून 15 चा वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
0: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
1: बरोबर.
0: 14 च्या पुढच्या किंवा 15 च्या पुढच्या ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आहे आणि किती वारंवारितेने फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
1: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समेअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समेअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे एचपीव्ही विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की एचपीव्ही व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठल्या प्रकारचे 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ऍटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35व्या वयात आणि 1 45व्या वयात केलं तरी खूप फायदा होईल.
0: पण जेव्हा खरंच अशी एचपीव्हीची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
1: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला एचपीव्हीचं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्रीरोग तज्ज्ञ त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाच्या मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेजवर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करत आहे. हे तर सुरुवात आहे की 14 ते 15 ह्या एज ग्रुपवर मुलींना देत आहे.
0: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी

0: याही शोधून काढल्या जातील. एचपीव्ही व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
1: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झालीय. तर सगळ्यांनी या लशीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल. आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
0: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं, आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं. आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
0: एचपीव्ही लस महत्वाची याविषयी स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि एचपीव्ही लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

بھائی. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजया

बाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्यप्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बाप्पे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्त ताकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोलेंनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जूनपर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाट यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी, डव्हा, मालेगाव, शिरपूर, केशवनगर, रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने

0: संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: इन्होंने गाया या इन्होंने गाया.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वय

समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त

0: दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे, तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3र्या दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफएम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत साज और आवाज हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दिल है की मानता नहीं या चित्रपटातल्या गाण्याची धून.

सॅक्सोफोनवर वाजवलेली दिल है की मानता नाही या चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकलीत. आता हेच गीत आपण ऐकणार आहोत.

साजवर आवाज हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बेटा या चित्रपटातल्या गाण्याची धून.

बेटा या चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकली. आता हेच गीत आपण ऐकणार आहोत उदित नारायण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. शब्द आहेत समीर यांचे, संगीत आनंद मिलिंद यांचं.

बागबान चित्रपटातल्या गाण्याची धून आपण ऐकली. आता याच गाण्याचा आनंद आपण घेणार आहोत सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. गीतकार आहेत समीर, संगीत आदेश श्रीवास्तव यांचं.

0: या गीताबरोबरच साज और आवाज हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 5:30 युवकवाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: कार्यक्रम युवकवाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी

0: दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.
1: सृष्टीला

करते आहे, पण या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलं. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भात शेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन

कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग, या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणारा प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते.

खूप महत्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय. जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टेम्स, वॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टम सॉल्व्ड, वॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, वॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, वॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, वॉट रिस्क डू ॲग्री फूड सिस्टम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्ल्युडेड फ्रॉम पॉलिसीज इन्व्हेस्टमेंट अँड लीडरशिप स्पेसेस, हाऊ इज एफएक्यू वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मुमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत, आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

संध्याकाळची 6 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रम सुरुवातीला कृष्णा शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकूया.

कृष्णा शिंदे यांनी सहकारिणी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोळी गीत आपण ऐकूया.

मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सौमित्र यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11 240.
4: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वैशाली सामंत आणि सहकार्यांनी गायलेली जगदीश खेबोडकर यांची ढंगदार अशी लावणी.

दंगदार अशी लावणी आपण ऐकलीत. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत फुलराणी या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
3: तमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
9: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
2: हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर चित्रा सिंग यांनी गायलेली जावेद अख्तर यांची गझल

0: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
1: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर।
0: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
0: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15
0: ऐकत रहा आणि बनवत रहा
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: दलर मेहंदी यांनी गायलेलं पॉप गीत आता ऐकूया।

0: या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
5: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
6: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
7: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
8: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
9: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
7: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
8: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
9: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
7: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
9: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
10: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
0: यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183 रुपये 50 पैशांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल

0: रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळ्याच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: या पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करतात आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू.

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
1: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
0: युवराज इलेक्ट्रॉप येथे असताना काळजी कसली मग?
1: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
0: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळं 100% नैसर्गिक आहेत.
1: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
0: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
1: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
0: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
1: कुठे आहे ते?
0: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
1: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
2: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
3: ऐका साहित्य संपदा.
4: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोते हो 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: यानंतर ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित

0: श्रोतेहो या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वनविभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

0: मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं, पोलिओ तसंच सर्पदंश विरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला। यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आबिटकर म्हणाले। वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं। त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत, तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे।
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात, लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी। आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन, लेखक आहेत अनुराग कांबळे।
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड। पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती। नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती। ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र। पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं। यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता। पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत। या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल। मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे। पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते। मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे। ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली। मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं। ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं। सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या। मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे। प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे। या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे। स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची

0: शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे तीन प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. आता आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम गावकरी मंडळ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

नमस्कार गावकरी बंधूंनो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शके 1948 अर्थात 1 जुलै 2026। मंडळी कार्यक्रमा सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत। आंबाडी भाजी 100 पेंडीकरिता 300 ते 500 रुपये, सफरचंद 25,000, बीट 700 ते 1,800 रुपये, कारली 3,000, वांगी 800 ते 3,000, कोबी 900 ते 2,400, ढोबळी मिरची 1,800 ते 4,500, गाजर 800 ते 2,500, फ्लावर 100 नगांकरिता 720 ते 1,600 रुपये, चिकू 3,000, गवार 1,500 ते 5,500, कोथिंबीर 100 पेंडींकरिता 500 ते 1,600 रुपये, काकडी 500 ते 5,000, लसूण सुका 7,600 ते 17,000, घेवडा 6,000 ते 6,500 रुपये, चाकवत 100 पेंडींकरिता 500 ते 800, हरभरा गरडा 5,405 रुपये, हिरवी मिरची 1,500 ते 3,000, पेरू 800 ते 3,000, जांभूळ 5,000 ते 13,500, कांदापात 100 पेंडींकरिता 1,500 ते 1,700 रुपये, भेंडी 1,000 ते 3,500, लिंबू 600 ते 4,000, आंबा 1,000 ते 2,500, मेथीची भाजी 100 पेंडींकरिता 800 ते 1,700 रुपये, मोसंबी 2,000 ते 6,000, कांदा लाल 100 ते 3,500, पपई 1,200, अननस 1,200 ते 3,000, डाळिंब 1,000 ते 20,000, बटाटा 700 ते 1,100 रुपये, राजगिरा 100 पेंडींकरिता 400 ते 800, तांदूळ मसुरा 3,565 ते 7,055 रुपये, दोडका शिराळी 1,000 ते 3,000, शेपू 100 पेंडींकरिता 500 ते 1,300 रुपये, ज्वारी मालदंडी 3,900 ते 4,695 रुपये, सोयाबीन 6,535, पालक 100 पेंडींकरिता 300 ते 800, तांदूळ जा 100 पेंडींकरिता 600 ते 1,000 रुपये, टोमॅटो वैशाली 200 ते 2,500, शरबती गहू 2,615 ते 4,030 रुपये। हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसताना हे भाव प्रति क्विंटलचे होते। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। मंडळी आता ऐकूया कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये काही प्रमुख कारणांमुळे तुरीच्या उत्पादनामध्ये घट होताना दिसते, ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नुकसान सोसावं लागतं. उत्पादनात घट होण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये

तूर पिकाची लागवड ही मुख्यतः जिरायत क्षेत्रामध्ये होत असल्यामुळे फुलोरा आणि दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा तुरीला ताण बसतो. यामुळे उत्पादनात घट येते. तसंच अनेक वेळा हलक्या जमिनीवर लागवड केल्यामुळे तुरीचं उत्पादन घटतं. स्थानिक जास्त कालावधीच्या आणि कमी उत्पादन क्षमता असलेल्या वाणांची जर लागवड केली तरी देखील त्याचा परिणाम आपल्याला तुरीच्या उत्पादनावर दिसतो. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया न केल्यामुळे देखील उत्पादन घटत असतं. सोबतच खतपुरवठा, पाणी व्यवस्थापन आणि झाडांची योग्य संख्या याकडे अनेक वेळा पुरेसं लक्ष न दिल्यामुळे देखील आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये घट होते. यामुळे तुरीचं चांगलं उत्पादन यावं यासाठी मूळ तंत्रज्ञान म्हणजेच तुरीला केवळ पीक म्हणून नव्हे तर झुडूप म्हणून अधिक जागा, चांगलं पोषण आणि संरचनात्मक व्यवस्थापन देऊन हाताळणं अत्यंत महत्वाचं आहे. यामुळे पेरणीपेक्षा पुनर्लागवडीवर भर दिला पाहिजे. अर्थातच रोपही रोप वाटिकेत वाढवली जातात आणि नंतर ती शेतामध्ये हलवली जातात. सोबतच विस्तृत अंतर हे देखील महत्वाचं आहे, ज्यासाठी दाट ओळींपेक्षा रुंद चौरस लागवड करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेंडे खुडणे. यामध्ये बाजूकडील फांद्या वाढवण्यासाठी वरचे शेंडे काढून टाकले पाहिजे. यामुळे देखील आपल्या उत्पादनात वाढ होते. तूर पिकाला 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान हे चांगलं मानवतं. पाण्याची कमतरता असली तरी भारी जमिनीमध्ये हे पीक जास्तीत जास्त 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा चांगलं येतं. या पिकाला वार्षिक सरासरी 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान लागतं. मात्र पेरणीनंतर पहिल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये पाऊस असणं फायद्याचं ठरतं. जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं देखील आवश्यक आहे. फुलं आणि शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये कोरडं आणि समशीतोष्ण हवामान अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा जर विचार केला तर मध्यम ते भारी अर्थातच 30 ते 45 सेंटीमीटर खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी योग्य ठरते. मात्र आम्लयुक्त जमिनीमध्ये पिकांच्या मुळावरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपं पिवळी पडतात. तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी पूर्व मशागत देखील महत्वाची ठरते. यामध्ये तुरीची मुळं खोलवर जातात. त्यांच्या योग्य वाढीसाठी जमीन खोल नांगरून वखराच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखर पाळीच्या अगोदर हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीमध्ये चांगलं मिसळावं.

कृषी सल्ला आता आपण ऐकलात. गावकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दुधाळ जनावरांमधील लंगडण्याची समस्या याविषयीचा ग्रामीण संवाद. यामध्ये सहभागी झालेले आहेत नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे. ऐकूया ग्रामीण संवाद, दुधाळ जनावरांमधील लंगडण्याची समस्या.

0: शंकर राव ओ शंकर राव
1: बोल की
0: अरे असं का बसलं डोक्याला हात लावून काय टेन्शन बिच नाही का काय
1: टेन्शन नाही रे दोन चार दिवस झाले गाय लंगडाय लागली
0: आता गाय लंगडाय लागली तू तर नाही ना तू तर आहेस ना बरा
1: अरे मला काय होतंय बाबा पण आता कसं दुसरं जनावर राहिलं तर चालतंय रे पण आता दुधाळ जनावर आहे लंगडाय लागलेलं का
0: तू टेन्शन घेऊ नको चल तुला मी चाप असतो
1: नाही पाकिट आणलं नाही रे मी
0: माझ्या तर खिशात कुठं पाकिट आहे आपलं पाकिट तर समोर थांबलंय दिसतंय का
1: पाकिट अरे खंडू अन्न आहे वय तिकडं
0: खंडू अन्न म्हणजे आपलं मी आता कशाला टेन्शन घ्यायचं चल
1: आता खंडू अन्न दिसल्यावर तू काय चहावर थांबतोय वय
0: म्हण म्हटलं चल लवकर
1: चल
0: चल चल
1: अरे काय खंडू अन्न
2: अरे काय म्हणता शंकर शिरपती
0: राम राम खंडू अन्न
2: एवढ्या घाईघाईनं कुठं निघालायत
0: मित्राला भेटायला यायचं नाही वय
1: दोस्ताला भेटायचं बी नाही वय
0: आणि दोस्तच नाही नुसतं आमच्या गावचं तुम्ही नेत आमचं
2: बर बर बर बसा बसा चहा घेऊया सगळी पहिला काय म्हणतो मी शिरपती शंकरराव

0: तोंड जरा काय उतरल्यागत वाटा लागले मला.
1: अवय की त्याला टेन्शन आहे.
0: कसलं टेन्शन तुला?
2: टेन्शन तसं काय नाही खंडोआना, पण झालंय काय, आता माझ्याकडची गाय जी आहे लंगडायला लागली रे कालपासनं. आता दोन दिवस झाले ती
0: लंगडायची.
2: आता मला बी काय कळणार त्याचं.
1: मी काय म्हटलं माहिती का खंडोआना, आपल्याला तर टेन्शनची सवय नाही, आता हेनं लय टेन्शन मध्ये आहे. म्हटलं खंडोआनाला बरं विचारत चाल हरकत नाही, खंडोआनाकडे जाऊयात विचारूयात.
0: कसं आहे आता दुधाळ जनावर माझ्याकडे बी आहेत, त्यामुळे आता तुझ्या गायीला नेमकं काय झालंय ती मात्र आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला दोघांनी बी माहिती, आपल्याला शेतीविषयक असू दे नाहीतर जनावराविषयी जरी काय शंका मनात आली, आपण पहिला कुठं जातो?
1: साहेबांकडं.
0: मग आता लगेच निघूया.
1: लगेच जायचं नाही म्हणजे जायला काय हरकत नाही, पण कसं आहे तिथून पुन्हा भेटून भेटून यायला वेळ होत आहे, आणि उपाशी तपाशी जायचं म्हणजे बरं दिसत नाही ना जरा, म्हणून म्हटलं.
0: म्हणजे आता समोसा खायचा का तुला?
1: नाही तसं आपलं समोसे उमोसे काय आवडत नाही बरं का, पण कसं आहे वेळ होतोय आणि रिकामे पटन कसं जायचं ना असं माझं म्हणणं आहे.
2: शंकर खंडोआना सांगा तर दी ऑर्डर.
0: वय की ह्याला काय मी आज ओळखतोय वय. मग आता असं करू या, वेळ बी लई होतोय. शंकर त्याला आत माझं नाव सांगा, एक चार समोसे घे बांधून.
2: बांधूनच घेतलेलं बरं आहे रे.
1: हा गाडीत खाता येते म्हणजे गाडी खंडोआनाची गाडी, एसी वाली गाडी, एसी लावून मस्ती खाता येते.
2: चल बाबा हो पुढं मी घेऊन येतो समोसे तुझे.
1: हा चालेल की खंडोआना, चला आपण गाडीत बसतो तोपर्यंत.
0: चला चला.
1: हा ती एसी चालू करता ना?
0: केला केला, तू सांगायच्या आधीच केलाय.
1: केलाय ना? उतरा तर पड दिसे साहेब, जायचे नाही तर निघून.
2: खंडोआना तुम्ही गाडी लावून या, आम्ही जातो पुढं.
0: वय वय तुम्ही वा पुढं आलोच.
1: येत आहे ना, नाहीतर सोडून जायचा. येते चल
2: चल चल.
1: नमस्कार साहेब.
3: कोण? श्रीपतराव.
1: नमस्कार.
3: या या बसा.
2: नमस्कार साहेब.
3: वा वा वा वा, शंकरराव पण आले का? नमस्कार, बसा
0: साहेब. नमस्कार.
3: अरे बापरे, तुमच्या गावचे नेते पण आले सोबत. खंडोआना बऱ्याच दिवसांनी येणं केलं.
0: वय वय साहेब, आता काहीतरी काम असलं की आम्ही येतो बघा तुमच्या.
3: अगदी अगदी, बसा बसा.
0: आणि तसंच आज नेमकं काम निघालंय बघा.
3: अहो सांगा की.
0: एक जनावरा बाबतीमध्ये शंका आमच्या डोक्यात आहे.
3: काय?
0: ही आता शंकऱ्याची गाय म्हण दोन तीन दिवस झालं लंगडायस लागली.
2: ती म्हणलं आता काय आपल्याला त्याच्यातलं काय जास्त माहित नाही, खंडोआनाला बी विचारलं, खंडोआनाला बी काय माहित नाही, म्हणलं चला साहेबाकडं.
3: नाही बरोबर आहे, यायला पाहिजे. कारण कसं आहे, दुधाळ जनावर निरोगी असतील तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं ना त्यांच्यापासून. आणि ही लंगडण्याची जी समस्या आहे ना ती बऱ्याच जनावरांमध्ये दिसून येते. ती लंगडायची एकदा समस्या झाली की जनावरांच्या चालण्यावर मर्यादा येतात, त्याच्यामुळे मग त्यांचं दूध उत्पादन घटतं. तशी आता ही लंगडण्याची जी समस्या आहे ना खंडोआना, ही समस्या निर्माण होण्याची कारण सुद्धा अनेक आहेत बरं का.
0: बर बर.
3: आणि माझं एक निरीक्षण आहे की मुख्यत्वे करून ही जी समस्या आहे ती जनावरांच्या मागच्या पायामध्ये येते बरं.
0: वय वय वय.
3: जेव्हा ही अशी समस्या दिसून येते तेव्हा जनावर दुखरा पाय जरा अधांतरी धरतं आणि चांगल्या पायावर जास्त भर देतं.
0: बरोबर.
3: मग कालांतरानं काय होतं, चांगला पाय सुद्धा जास्त भर देऊन देऊन दुखतो. ती समस्या जरा जास्तच गंभीर होत जाते.
0: बरोबर.
3: त्यामुळं शंकररावच्या बाबतीत जसं झालंय की विशेषतः ही समस्या जर दुपत्या जनावरांमध्ये जास्त असेल तर मग तुम्ही लवकरात लवकर उपाय करायलाच पाहिजे.
1: बरं साहेब. हा, ही जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी ज्या आहेत त्यांच्यातच नेमकी ही समस्या काय येते, त्याचं कारण काय बरं?
3: काय होतं, जनावरांच्या खुरामध्ये कधी कधी जखमा होतात आणि या जखमांमध्ये सूक्ष्म जंतूंचं संक्रमण वाढतं. कधी गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे सुद्धा खुरामध्ये हे संक्रमण दिसून येतं.
0: म्हणजे एकंदर साहेब, अस्वच्छता ही मुख्य कारण झालं.
3: हो,
0: पण एवढं एकच कारण आहे का ही लंगडण्याला?
3: कधी कधी काय होतं, आपण पशूंच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थच देत नाही त्यांना खायला, किंवा कमी प्रमाणात देतो. त्या जनावरांमध्ये सुद्धा ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
0: बर
2: साहेब, कसं आहे आता तुम्ही ते म्हणताय तंतुमय पदार्थ, पण मी तर मला वाटतंय की तंतुमय पदार्थाचं बी चांगलं नियोजन आहे माझं, तरी बी ही समस्या कसं येत असेल?
3: कधी कधी काय होतं, आपल्याकडे जी जनावरं असतात ती बंदिस्त प्रकारामध्ये आपण त्यांचं पालन करतो. म्हणजे त्याच्यामध्ये

0: कधी पक्क्या जमिनीवर असतात, कधी कोबा केलेला असतो. अशा गोट्यामध्ये आपण जर जनावरं कायम बांधून ठेवली त्यामुळे सुद्धा ही लंगडण्याची समस्या आपल्याला आढळून येते. यासाठी कोबा केलेल्या गोठ्यात रबरी मॅट आपण टाकायला पाहिजे. किंवा तुमच्याकडे जागेची उपलब्धता चांगली असेल तर अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर करायला पाहिजे.
1: खरंय खरंय.
0: मूळतः कसं आहे श्रीपतराव, जनावरांचं खूर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ही समस्या दिसून येते लंगडण्याची.
2: पण
1: साहेब, ही नेमकं खूर वाढते कशामुळे?
0: जनावरांच्या आहारामध्ये जीवनसत्व, प्रथिन यासोबत खनिज क्षार यांचा अभाव जर असला
1: बरोबर
0: तर ही समस्या तयार होते.
1: अच्छा.
2: पण साहेब, खूर तर वाढलं समजा, पण त्या खूर वाढल्याचा आणि लंगडण्याचा काय संबंध आहे? म्हणजे लंगडायची गरज काय पडते?
0: कसं होतं शंकरराव, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो समजावून हा विषय कसा असतो. जनावरांना जास्त प्रमाणामध्ये धान्य म्हणजे विशेषतः आपण पिठाच्या स्वरूपामध्ये जर खाद्य देण्यात आलं आपल्याकडून तर त्यांच्या पोटामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि ते जास्त प्रमाणात तयार होतं. त्याचा परिणाम म्हणून काय होतं, पोटातील सामू जो आहे तो आम्लधर्मी होतो म्हणजे ऍसिडिक होतो. यामुळे मग पोटातील फायदेशीर असलेले जीवाणू मरतात आणि शरीरामध्ये विषारी पदार्थांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. त्याचा परिणाम म्हणून जनावराच्या शरीरामध्ये हिस्टामिन तयार होतं आणि या हिस्टामिनमुळे जनावराच्या खुरांना रक्त पुरवठा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. या कारणामुळे खुरांच्या ज्या कोशिका आहेत, ज्या पेशी आहेत, त्या मृत पावतात आणि त्यामुळे खूर सडू लागतं, त्यावर सूज येते आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे जनावर लंगडायला लागतं.
3: साहेब, तुम्ही आता ते जनावर लंगडतंय याच्यावर भरपूर माहिती सांगितलीत, पण याच्यावर काय उपाय आहे का नाही? मग
0: उपाय आहे की सोपे उपचार आहेत. एक तर लंगडण्याचं मूळ कारण आपण शोधून ते दूर केलं पाहिजे, म्हणजे तिथं काही इन्फेक्शन झालंय का, खूर वाढलंय का, कुठल्या फूट अँड माउथ सारखा आजार झालाय किंवा त्याला अपघातानं कुठं काही जखम झाली आहे का, काय पायाला फ्रॅक्चर वगैरे झालंय किंवा कुठली मसल दुखावली गेली आहे का, हे आपण योग्य कारण शोधून ते दूर केलं पाहिजे. याच्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं आपण उपचार केले पाहिजेत.
1: बरं, मग तुम्ही साहेब आता म्हणता ही पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायला पाहिजे, पण ही पशुवैद्यक नेमकं कशा पद्धतीनं उपचार करते तो?
0: आता जशी जखम किंवा जसा आजार तसे उपचार असतात.
1: बरं.
0: पण शक्यतो आपण हे जे खूर वाढल्यामुळे जनावर लंगडतं म्हणतो त्याच्यासाठी जनावराचं जे खूर आहे ते पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानं धुवून काढतात.
1: अच्छा.
0: ते आपणही करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि त्या खुरावर जंतनाशक मलम लावलं जातं.
1: बरोबर.
0: आणि त्या जखमेवर शक्यतो माशा बसू नयेत यासाठी एक स्प्रे मिळतो.
1: बरोबर.
0: तो आपण फवारायला पाहिजे.
2: बरं साहेब, आता झाल्यावरचा उपचार आहे, पण खूर वाढूच नये म्हणून आपण त्याला आहारात काय बदल करून बी उपाय करू शकतोय का? तसा
0: म्हणजे आपण कारणांचा विचार करताना काय चर्चा केली होती की तंतुमय पदार्थांचा अभाव जर असेल तर ही समस्या दिसून येते. मग सरळ सरळ आपण तेच करायला पाहिजे, त्यांच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा वापर वाढवला पाहिजे.
1: असं आहे तर. पण साहेब, हे आजार होऊच नये म्हणून काय मग उपाययोजना असतील?
0: हा, हे खंडू अण्णांचा एकदम योग्य प्रश्न आहे. म्हणजे आपण आधीच जर अटकाव केला तर आजार व्हायचा प्रश्नच नाही, आणि आजारच नाही झाला तर उपचार तरी कशा.
1: बरोबर.
0: जनावरांच्या गोठ्याची त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण स्वच्छता ठेवायला पाहिजे. घवाण सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. पाणी पिण्याचा हौद आपण वेळोवेळी साफ केला पाहिजे आणि त्याला आतल्या बाजूने चुन्याचा थर लावला पाहिजे.
1: बरं.
0: ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.
3: बरं साहेब, तुम्ही ते मग अशी ते कोबा कोबा काय तर म्हणलं, कोबा कसं करायचा? हो,
0: काय करायचं, जनावरांच्या गोठ्यामध्ये कोबा करत असताना 1.1 म्हणजे 10% भाग जो आहे त्या भागामध्ये कोबा करायचाच नाही. आणि संपूर्ण कोबा जर केला तुम्ही तर त्या गोठ्यामध्ये नरम अशी रबरी मॅट लावायला पाहिजे. समजा तुम्हाला रबरी मॅट परवडत नसेल तर मग एक गवताचा जाडसर थर टाकायला हवा. पण हा थर मात्र वेळोवेळी बदलला पाहिजे. हा.
1: बरोबर.
0: किंवा तुम्ही लाकडाचा भुस्सा आणि वाळू यांचं मिश्रण सुद्धा वापरू शकता, पण ते सुद्धा वेळोवेळी बदलायला पाहिजे.
2: मी काय म्हणतोय साहेब, म्हणजे नेमकं जनावर मोकळं ठेवलेलं फायद्याचं आहे का बांधून ठेवल्याचं फायद्याचं आहे?
0: याच्यासाठी मी म्हणेन की अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर जास्त फायद्याचा आहे. यासाठी जागेची उपलब्धता तुमच्याकडे असायला हवी.
2: अर्धबद्धिस्त पद्धत

0: गतीमध्ये काय होतं, जनावर त्याच्या मनाप्रमाणे गोठ्याबाहेर किंवा गोठ्यात बसू शकतं. शिवाय मोकळ्या जागेमध्ये फिरत असल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो, त्यांची पचनक्रिया पण चांगली होते.
1: म्हणजे एकंदर साहेब असं झालं, ही जी लंगडणं म्हणायचं ती खुरांमुळे काहीतरी ती सध्या समस्या उद्भवते. मग आता या खुरांचीच काळजी नेमकी कशी घ्यावी?
0: काय होतं, खुरांची वाढ जर नियमितपणे होत असेल म्हणजे ती होतच असते जनावरांची, त्यामुळे आपण वेळोवेळी त्या खुरांची कापणी करणं महत्वाचं आहे.
1: बर,
0: खुर जर जास्त प्रमाणात वाढले असतील तर मग लंगडण्याची समस्या निश्चितपणे दिसून येते. त्यामुळे आपण वेळोवेळी खुरांची कापणी करावी. गाभण जनावरांमध्ये खुर वाढलेले असतील तर ते जनावर जेव्हा विणार आहे त्या विण्याच्या 1 ते 1.5 महिने अगोदर आपण ते खुर कापून व्यवस्थित केले पाहिजे. आणि खुर कापत असताना किंवा त्याला व्यवस्थित शेप आकार देत असताना चारही खुरांचा आकार एक समान राहील याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण काय, जनावराच्या अंगाचा जो भार आहे, म्हणजे जनावर आता गाभण असल्यास त्याचं वजन वाढतं, मग त्याच्या त्या वाढलेल्या वजनाचा भार जो आहे तो चारही पायावर एक समान पडला पाहिजे.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे ते खुरं सुद्धा आपण एक समान कापले पाहिजेत. जर भार कमी जास्त झाला तर जनावर लंगडतं.
2: बर साहेब, ती मग अशी खंड आणण्याला तुम्ही सांगत होता ती मॅग्नेट पाण्याचं काहीतरी कायचं म्हणे.
1: ए श्रीपती, येडा का खुळा दू
2: काय झालं,
1: ती मॅग्नेट नसते रे.
2: मग काय
1: आता, काय मॅग्नेट म्हणजे काय, चुंबकाच्या पाण्यानं धुतो का गाय म्हशी?
2: नाही साहेब, मग अशी म्हटलं रे,
1: ती मॅग्नेट नसते रे.
2: मग काय असतंय?
1: ती असतंय प्यारा मॅग्नेट.
3: गपा रे, उग काय बोलू नका, दोघ बी एक होऊन एक शान आहेत साहेब.
0: नाही, ते आठवण्याचा प्रयत्न करतायत, चांगली गोष्ट आहे. ते कसं असतं, मी जे तुम्हाला सांगितलं पोटॅशियम पर मॅग्नेट, जनावरांना आपण फूट बाथ द्यायला पाहिजे, हा एक चांगला उपाय असतो.
1: बर बर,
0: म्हणजे आपल्याला साधारणपणे बाजारामध्ये जे जंतुनाशक मिळतात, फॉर्मॅलिन, कॉपर सल्फेट, यापैकी एक औषध तुम्ही वापरायला पाहिजे, किंवा आता जे खंडोआना आणि तुम्ही श्रीपत्राव तुम्ही म्हणत होता पोटॅशियम पर मॅग्नेट, ते पाण्यात विरघळून आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि यासाठी आठवड्यातून एकदा आपल्या जनावरांना ह्या अशा पद्धतीचे फूट बाथ आपण द्यायला पाहिजे. यामुळे काय होतं, खुरामध्ये जंतूचं संक्रमण टाळता येऊ शकतं. खुरामध्ये जंतू संक्रमण जर झालं असेल तर प्रतिजैवक पावडर जी असते ती खुरावर टाकता येते. तसंच पशुतज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिजैवकाचे इंजेक्शन सुद्धा आपल्याला जनावरांना टोचता येतं.
1: बर बर,
3: कसं आहे साहेब, मग अशी मी म्हणलो होतो बघा, म्हणजे ही होऊ नये म्हणून आहारातनं काय देणं गरजेचं आहे का?
1: आता आहे का शंकर, तू बी ती शिरपती बरोबर सारखं राहून त्याच्यावानीच करायला लागला बघ. अरे मगा बी बघितलं ती आहारच विचारतोय साहेबाला, आता बी म्हणतोय आहार काय द्यायचा. तुम्हाला काय ते खाण्यापिण्याशिवाय डोक्यात काय नसतंय का रे दोघांचे?
3: अरे खंडू अण्णा, मला बोलू तर दे की जरा. मी काय म्हणत होतो साहेब, ती आहाराविषयी जरा खोलून सांगा. म्हणजे आहारामध्ये जर दिलं तर ती होणारच नाही म्हणाल तो मी.
0: नाही बरोबर आहे, दुधाळ जनावरांचं जर आरोग्य चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याच्यापासून चांगलं दूध उत्पादन मिळावं असं वाटत असेल तर त्यांना योग्य प्रमाणात पौष्टिक आहार म्हणजे संतुलित आहार दिला पाहिजे, आवश्यकच आहे. आहारामध्ये बदल करताना हळूहळू करायला पाहिजे, अचानकपणे कुठला बदल करायचा नाही. आणि त्यांना धान्य देताना बारीक दळून पीठ न देता भरडलेल्या स्वरूपामध्ये आणि योग्य प्रमाणात द्यायला पाहिजे. आता दुधाळ जनावरांना हिरवा चारा, कडबा यातून तंतुमय पदार्थांचा पुरवठा होत असतो, त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा चारा आणि कडबा यांचं आपण बरोबर योग्य प्रमाण ठेवायला पाहिजे. या व्यतिरिक्त आहारामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, खनिज क्षार यांचा सुद्धा आपण योग्य प्रमाणामध्ये समावेश केला पाहिजे, त्यामुळे लंगडण्याची समस्या टाळण्यासाठी मदत होते. शिवाय रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते जनावराची आणि वेगवेगळ्या आजारापासून सुद्धा जनावराचं संरक्षण होतं. तो फायदा आहेच की संतुलित आहाराचा.
1: पण मी काय म्हणतो साहेब, आता वेगवेगळे जे आजार आहेत, आता हे आपल्यामध्ये बी जी होते आजार ती होऊ नये म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या तपासण्या करून घेत. मग तसं ही खुराचा आजार होऊ नये म्हणून या खुराच्या काही तपासण्या आहेत का आणि त्याचा फायदा होईल का?
0: हो नक्कीच, आपण थोडीही काही शंका वाटली की आपण खुरं तपासून घेतले पाहिजेत. आणि ही समस्या मुख्यत्वे करून कधी होते, जेव्हा खुरं वाढलेली असतात, मग खुरं तुम्ही वाढूच देऊ नका ना, तुम्ही वेळोवेळी त्याची कापणी करून घ्या, योग्य आकारामध्ये कापा, आणि खुरामध्ये तुम्हाला जर काही जंतू संक्रमण आढळून आला तर लगेच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित उपचार करून घ्या.
1: बर बर,
0: खुरामध्ये साधी किंवा जंतू संक्रमण नसलेली जखम जरी तुम्हाला दिसून

0: आली तरी सुद्धा तुम्ही शांत न बसता तातडीनं त्याच्यावर सोपे घरगुती प्रतिबंधात्मक उपाय करून ती जखम लगेच जर बरी केली तर ते पुढे वाढणारच नाही ना.
1: वय वय खराय खराय
2: साहेब, काळजीपूर्वक बघावं लागणार आहे बरं का.
0: नाही फार याच्यामध्ये काळजी करण्यासारखा विषय नाही, फक्त आपण थोडस सतर्क करायला पाहिजे.
3: म्हणजे मला जे टेन्शन आलं ते इथं आल्यावर टेन्शन

0: मला जी टेन्शन आलं ती इथं आल्यावर टेन्शन गेलं बरं का साहेब आता सगळं
1: वय वय
2: टेन्शन गेलं ना आता
0: हा
2: चला मग एक गरम गरम चहा घेऊ
1: चला
3: चेहरा कसा खुलला बघा
1: चला
2: चला चला चला चला.

दुधाळ जनावरांमधील लंगडण्याची समस्या याविषयीचा ग्रामीण संवाद आता आपण ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते नितीन बनसोडे, जयपाल खेडकर, राजेंद्र कुमार कांबळे आणि सुजित बनसोडे.

प्रमिला दातार यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या याच कार्यक्रमात. नमस्कार.

0: गावकरी मंडळ
1: हा ग्रामीण भागातील श्रोतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
4: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
2: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91-72-7

0: 10,499.
1: अहो काका, मिठाई काय वाटताय?
2: अगं इंद्रप्रस्थमध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 991-922-848.
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77-19-92-22-55.
6: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब बिजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
8: प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
9: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि रात्री 8:15 ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ممبئی. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर्स की यह टनल एक

0: तरीके से कंप्लीट यानी एक नया कॉरिडोर बन जाएगा। ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है। इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है, ये प्रपोजल है।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या। मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता। नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला। रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता। आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले। त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे। ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्यभूमीकरता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सरकार सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे, त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे।
1: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या। त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली। राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं। अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे। हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं। PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली। राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली। राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 चं वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं। या 2023 91 आणि 2024 98 अशा एकूण 189 पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आलं। डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या

0: तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रोतेहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकाचं आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट वन, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या ते मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा

0: सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं आहे. नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाईंच एकंदर कार्य फक्त मराठी रंगभूमी पुरतं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरच त्यांचं महत्व आहे. इतकंच नव्हे तर अजमय वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेलं आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेक कॉफीचे चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी होती त्यांची फॅसिलिट होते त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळे शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंचं रंगाळ्यांमधलं कारण किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचा प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वर्किंग. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफ लाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होतो म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं होतं की बाई ना पेरवी आपल्याशी वागताना पुढे डिटॅच करता इतक्या त्या फोकस करतायच्या कामात म्हणजे कामाव्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असतात फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी नायक होत होती त्या आधी पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पुढे आणि बाईंच माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं शाकुंतल केलं मदरा राक्षस केलं मग बाईंनी कार्नाडाचं हैवदन केलं नागमंडल केलं. तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो ऋष महासागर म्हणजे अगदी कवितांच्या जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील दामू केंकरे आणि विजयाबाईंची घट्ट मैत्री होती त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषयक जाणीवा समृद्ध केला अशा नाटककाराने दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं. त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा निस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहताबद्दल बोलतो पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनय

अभिनेत्री तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूशाच्या नाटकापर्यंत, अखेरच्या सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोठी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्थाचालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपी चालवली, तर अशी अशा आमच्या विजयाबाई एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनायता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं, आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या, आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. पद्धतीने इतक्या वर्षांचं आव्हान, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावरती बाईंचीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे, ती आपल्याला माहिती नसते। त्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा। एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकेने शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे। ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा सांगेल की बाई आपल्यात नाहीत। तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईंनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील। बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे, लास्ट ऑफ द टायटल इज गॉन। मला अजून खरं नाही वाटत इट इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात, पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं।

0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
1: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारवेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई याचे बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्यक्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंच वारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचा वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं, अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवरनं फिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेल्या म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. तर एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावाने अतिशय गोड, लाघवी, माणूसप्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जोडीचे नाट्य निर्माते. तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जोडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीत तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांचा स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक

म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडिलकीचा एक आधार तर होताच, पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा किस्सा म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनपूर्वक अभिवादन.

0: ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोतो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 8:36 झालेले आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
6: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
7: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
8: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
7: मोबाईल 9372144434.
9: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
10: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
9: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
10: नाही ना.
9: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
10: अरे पण कुठं करू?
9: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
10: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
9: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
10: 73-85-81-85-55.
9: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
11: सीर सलामत तो पगडी 50.
12: आता मराठी गाणे आपण ऐकणार आहोत. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात एक कलाकार अंतर्गत संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलं पी सावळाराम यांचं गीत.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9 वाजले आहेत.
1: सोलापूरमधील सिटी हॉस्पिटल, व्हीआयपी रोड, जुना एम्प्लॉयमेंट

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
4: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
3: युवराज इलेक्ट्रॉप येथे असताना काळजी कसली मग?
4: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
3: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
4: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
3: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
4: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
3: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
4: कुठं आहे ते?
3: विजापूर रोड, इंजगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
4: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
5: चांगला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
6: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर, सोलापूर.
7: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत.

0: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

हळदी कुंकू या चित्रपटातलं सुरेश पाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेले जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजले. प्रसारित करीत आहोत गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम.

0: संगीतकार एस डी बर्मन।
1: ओरे माझी

गुलदस्ता या कार्यक्रमात आज आपण संगीतकार एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ऐकणार आहोत. सुरुवातीला बंदिनी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत, गायक आणि

कार्यक्रमात यानंतर बात एक रात की या चित्रपटातलं हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया.

गुलदस्ता या कार्यक्रमात आज आपण संगीतकार एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना ऐकत आहोत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शैलेंद्र यांची रचना मन्नाडे यांच्या स्वरात चित्रपट मेरी सुरत तेरी आंखें.

कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत तेरे घर के सामने या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपूरी यांचं गीत।

रात्रीचे 10:15 वाजले आहेत. आपण ऐकत आहात गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संगीतकार एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांची रचना, गायक कलाकार लता मंगेशकर चित्रपट जिद्दी.

गुलदस्ता या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तेरे घर के सामने या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत।

0: आत्ताचं हे गीत होतं गाईड या चित्रपटातलं. गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. रचना होती शैलेंद्र यांची. गुलदस्ता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत ज्वेलथीप या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.
1: जो कर दी

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपी,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

आराधना या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात संगीतकार एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ऐकत आहोत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनीच गायलेलं नीरज यांचं गीत, चित्रपट प्रेम पुजारी.

लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या युगल स्वरामध्ये आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे ज्योती.

जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपली

0: अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: गुलदस्ता या कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षी यांची आणखी एक रचना मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात चित्रपट अनुराग.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्याच आवाजात मजरूह यांचं गीत आपण ऐकूया, चित्रपट तलाश।
1: पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला, फिर से तो फरमाना।

मिली या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला त्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.